श्रोता बंधु, प्रत्येक रविवार सकाळ 8:15 सकाळ 9 पर्यंत प्रचारित होची हेलो बारिपदा कार्यक्रम। एही कार्यक्रम हिंदी बा ओडिया चलचित्र गीत उपरे आधारित। आपण माने एही कार्यक्रम रे भाग नै निज पसंदर चलचित्र गीत को कार्यक्रम रे शामिल करबाकु चाहुथिले, प्रत्येक बुधवार अपराह्न 4-5 मध्यरे आमको टेलीफोन करबाकु अनुरोध। आमर टेलीफोन नंबर हेउची 06792254105। मने रखंतु श्रोता बंधु, आउ थरे कहि रखुछु, आमर टेलीफोन नंबर 06792254105, प्रत्येक बुधवार अपराह्न 4-5 मध्यरे।